0: चा रेडिओचं प्रसारण ह्यामध्ये खूप मोठा कालावधी लोटलेला आहे. तांत्रिकदृष्ट्या आणि आपल्याला रेडिओमध्ये तंत्रज्ञान वापरावं लागतं,
1: हो.
0: तर तांत्रिकदृष्ट्या खूप खूप मोठे मोठे बदल झाले प्रत्येक क्षेत्रात. आणि आकाशवाणीच्या कार्यक्रमांचे जे रेकॉर्डिंग असतं किंवा ध्वनिक्षेपण असतं त्या सगळ्यात पण खूप मोठे बदल झाले. आणि अगदी रेडिओ सेट पासून आपण जसं म्हणतो, पहिलेच्या काळात जे आता तुम्हाला कुठल्या म्युझियममध्येच बघायला मिळतील असे भले मोठे मोठे रेडिओ होते, नंतर ते ट्रान्झिस्टर पर्यंत आले, नंतर पॉकेट ट्रान्झिस्टर पर्यंत आले, आणि आता मोबाईल ॲपमुळे किंवा मोबाईलमुळे तुमच्या खिशात रेडिओ आला. आणि यासोबत सोबतच डिजिटलायझेशनमुळे तुमची रेकॉर्डिंग सिस्टीम, तुमच्या प्रत्येक गोष्टी, तुमच्या ध्वनिक्षेपणाच्या पद्धती यात पण खूप आमूलाग्र बदल झालेले आहेत. टप्प्याटप्प्याने हे बदल होत गेले, पण या सगळ्या याच्यात बदल झालेला नाही तो म्हणजे आकाशवाणीच्या ऑल इंडिया रेडिओच्या कार्यक्रमांच्या प्रसारणाचा जो दर्जा होता तो कायम ठेवून त्यात के वर्षानुवर्ष भरच पडत गेली आणि नवीन नवीन कार्यक्रम त्यात ऍड होत गेले. आणि आज आपण असं पाहतो की आपल्या आकाशवाणीचे कार्यक्रम तुम्ही न्यूज ऑन एअर सारखे जे ऍप आहेत आणि आकाशवाणी आणि दूरदर्शनचे आपले प्रसार भारती निर्मित एक वेव्स नावाचं एक आता जसं OTTचं युग आहे ते पण एक ऍप आहे, याद्वारे तुम्ही जगात कुठेही केव्हाही जे पण तुम्हाला केंद्र किंवा स्टेशनचे कार्यक्रम ऐकायचे आहेत ते तुम्ही लाईव्ह प्रसारण ऐकू शकता. हा एक खूप मोठा क्रांतिकारी बदल या अनेक वर्षात आपल्याला बघायला मिळतो.
1: मॅडम, रेडिओ आणि जनमाणूस, रेडिओ हे सगळं केवळ माहितीचं साधन न राहता संवादाचं साधन माध्यम कसं बनलं?
0: रेडिओला आपण म्हणतो ब्लाइंड मॅन सिनेमा. जसं तुम्ही डोळेस व्यक्तीला सिनेमा टीव्ही ह्यातून तुम्हाला चित्र दिसत असतं, एखादा सिनेमा, एखादी स्टोरी, नाटक किंवा तुम्हाला एखादी जाहिरात किंवा अगदी तुम्ही क्रिकेटचं मॅच बघता ते तुम्हाला दिसत असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला सगळं माहिती असतं. पण जेव्हा तुम्ही रेडिओवर एखादं नाटक ऐकता किंवा रेडिओवर तुम्ही रनिंग कॉमेंट्री ऐकता किंवा आता जसं आपल्या प्रजासत्ताक दिनाचं पण संचलनाचं कुठलाही कार्यक्रमाचं तुम्ही रेडिओवर जेव्हा ऐकता तेव्हा तुम्हाला त्या एंडला रेडिओतून जे बोलत असतात आपले अनाउन्सर्स किंवा ते प्रोग्राम प्रेझेंट करणारे ते त्या ताकदीनी श्रोत्यांपर्यंत पोहोचवतात की श्रोत्यांच्या समोर ते दृश्य पूर्ण येतं त्यांच्या डोळ्यासमोर, त्यांना असं वाटतं की आपण ते बघतो आहे. तर त्याच्यामुळे ही ताकद जी असते ही रेडिओमध्ये असते आणि याला खूप ताकद लागते की तुम्ही फक्त इमॅजिनेशन, जो श्रोता असतो तो इमॅजिन करत राहतो, तो त्याच्या मेंदूला चालना देऊन त्याला तसं विचार करायला भाग पाडणं ही ताकद उद्घोषकाच्या आवाजात असते. त्याच्यामुळे रेडिओला ब्लाइंड मॅन सिनेमा म्हणतात. आणि जेव्हा बरेच वेळा आपण असं बघतो की तिकडनं जेव्हा कोणी बोलत असतं, जेव्हा श्रोता ऐकत असतो, तुम्ही जर संवाद म्हटलं तर बोलणाऱ्याच्या मध्ये ती ताकद असते की त्याला असं वाटतं की कोणीतरी बोलताय, माझ्याशी बोलताय, माझ्या घरचा व्यक्ती माझ्याशी बोलतो आहे. त्याच्यामुळे आपण बघतो की खूप सारे उद्घोषक किंवा कोणी विशिष्ट कार्यक्रम करणारे कधी कधी कुठले पात्र असतात ते खूप लोकप्रिय होतात आणि त्यांना त्याच नावाने ओळखलं जातं कारण श्रोत्याला असं वाटतं की हा तोच आहे. जसं आपण बघतो की कधी कधी एखादं सिरियल असतं जसं रामायण आहे, तर त्याला रामाचं पात्राचा अभिनय करणाऱ्या लोक त्याला रामच म्हणतात कारण त्यांना तेच पात्र वाटतं. तसंच रेडिओत पण जे बोलतात, जसे खूप फेमस फेमस काही लोक होऊन गेले, उद्घोषक होऊन गेले, कोणी असो किंवा एखादा डॉक्टर बोलत असतो किंवा जेव्हा एखादा हे करत असतो तेव्हा श्रोत्याला असं वाटतं की हे आमच्याशी संवाद साधून राहिले. आणि आजकाल तर तुम्ही लाईव्ह फोन इन करता, फोन आउट करता, त्याच्यामुळे तुमचं पहिले जसा एकटा जेव्हा इकडून उद्घोषक बोलतो तो ऐकत असतो, तो श्रोता असतो, पण आता दोघांशी संवाद साधला जातो त्याच्यामुळे त्याला ती कनेक्टिव्हिटी वाटते, त्याला ते असं वाटतच नाही की आपण दुसरीकडे कुठे बोलतो आहे. तो आपला आवाज जेव्हा रेडिओवर ऐकतो तर त्याला हेच वाटतं की मी संवाद साधतो आहे आणि वेगवेगळ्या आणि तो आपुलकीने आपल्या घरचं माणूस वाटतो त्याला, रेडिओ घरातली व्यक्तीशी आपण बोलतो आहे असं त्याला वाटतं. त्याच्यामुळे आकाशवाणी रेडिओ हा प्रत्येकाच्या हृदयात असतो.
1: हो नक्कीच. मॅडम, दुर्गम भागातील लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यात रेडिओ आजही सर्वात महत्वाचा कसा याबद्दल सांगाल?
0: दुर्गम भाग पण म्हणतो म्हणजे जे अगदी रिमोट प्लेसेस जिथे खूप मोठे मोठे पहाड आहे, पण फक्त पहाड किंवा खूप दूरचे नाही, अगदी समुद्राच्या मध्यभागी सुद्धा तुम्ही एखाद्या जहाजावर असताय असता तेव्हा तिथे पण तुम्ही रेडिओ ऐकता.
1: हो,
0: कुठेही जिथे पोहोचणं कठीण असतं तर तिथे दुसरं कुठलंही माध्यम नसतं तिथे तुम्हाला किंवा तुम्ही आज आपला एखादा सैनिक असतो तो बॉर्डरवर असतो तो पहारा देत असतो त्याच्याजवळ कुठला टीव्ही नसतो किंवा कुठला एखाद्याच्याजवळ कधी मोबाईल पण नसला पण त्याच्याजवळ जर छोटा ट्रान्झिस्टर किंवा रेडिओ असतो आणि असं अनेक वर्षानुवर्ष आपले सैनिक लोक होते आपले जवान त्यांच्यासाठी बघा विविध भारतीवर विशेष कार्यक्रम

0: आजही जयमाला नावाचा होतो, सैनिकांसाठी कार्यक्रम. का? कारण तो जो बॉर्डरवर दूर जंगलात किंवा कुठे बर्फात किंवा वाळवंटात बसलेला एक व्यक्ती असतो एकटा, त्याला रेडिओची सोबत असते. किंवा कधी कधी आपण बघतो जंगलात जे वनरक्षक असतात, फॉरेस्ट रेंजर असतात, ते रात्री बेरात्री बसतात, तेव्हा रेडिओ त्यांच्या सोबत असतो. त्यातून त्यांना माहिती मिळते, त्यातून त्यांना बातम्यांद्वारे इन्फॉर्मेशन मिळते, मनोरंजन पण होतं वेगवेगळ्या कार्यक्रमातून. तो पॉकेट फ्रेंडली असल्यामुळे, आता मोबाईलमध्ये आल्यामुळे, तो त्या तिथे जो कोणी श्रोता म्हणून त्यावेळेस ऐकत असतो. किंवा आपण असंही बघितलेलं आहे की कधी कधी आपल्याला दुर्गम भागातून किंवा कोणी एखादा शेतकरी असतो, तो एखाद्या झाडाला रेडिओ टांगलेला असतो, ट्रान्झिस्टर, आणि ते सांगतात पण तसे. किंवा जर एखादा नांगर चालवत असेल, त्या नांगराला रेडिओ लटकलेला, असं पण लोक ऐकतात. त्याच्यामुळे ते कॅरी करायला सोपं आणि पटकन तुम्ही ऐकू शकता असं ते माध्यम असल्यामुळे ते आज 98-99% पेक्षा जास्त भूभाग त्यांनी ऑक्युपाय केलेला आहे.
1: अच्छा,
0: रेडिओ प्रसारणाने, आकाशवाणी.
1: भारतीय प्रसारण दिवस या विषयावर प्रियदर्शनी राऊत मॅडम यांच्याकडून अजून जाणून घेण्यासाठी माझा हा प्रश्न. मॅडम, पूर्वीच्या काळी आकाशवाणी घराघरात पोहोचली होती, त्या दिवसांची तुमची काही आठवण?
0: आकाशवाणी ही आठवणी ह्या प्रत्येकाच्या आपल्या जन्मापासूनच्याच आहेत. प्रत्येकाच्या घराघरात पूर्वीही होता, आताही आहे, फक्त त्याचं स्वरूप बदललंय. पूर्वी रेडिओ सेट होते, आता मोबाईलवर ऐकतात. किंवा आज तुमच्या कारमध्ये पण रेडिओ असतो, त्याच्यामुळे तुम्ही असं रस्त्यानी जाता जाता, पहिले फक्त घरात रेडिओ राहील, तिथे बसूनच तुम्ही कार्यक्रम ऐकू शकत होते. आज तुम्ही या गावावरून त्या गावाला जाताना पण तुम्ही रेडिओ कुठेही ऐकू शकता. आपण आज बघतो की लोक गार्डनमध्ये फिरायला जातात आणि कानाला हेडफोन लावून रेडिओचे कार्यक्रम ऐकत असतात. तर आता हा सर्वत्र तुम्हाला अप्रोच असणार, तुम्ही कुठेही अप्रोच होऊ शकतं असं हे साधन झालेलं आहे. पूर्वीच्या काळच्या आठवणी अशा आहे की अनेक दर्जेदार कार्यक्रमांचं प्रसारण व्हायचं आणि त्यावेळेस दूरदर्शनचं लिमिटेशन होतं, इतका प्रसार प्रचार नव्हता झाला. त्याच्यामुळे आकाशवाणी हे एक सगळ्यात प्रमुख मनोरंजन माहिती याच्यासाठी एक सगळ्यात प्रमुख साधन होतं. आणि आकाशवाणीचं जे ब्रीदवाक्य आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय, तर प्रत्येक वयातल्या माणसासाठी आणि सगळ्यांसाठी आकाशवाणीजवळ काय आहे, आकाशवाणीजवळ प्रत्येकासाठी कार्यक्रम आहेत, प्रत्येकासाठी आपण प्रसारण करतो. आता आपण जेव्हा लहान असू तेव्हा आपण लहान मुलांचे कार्यक्रम ऐकत होतो, तिथपासून आपलं आकाशवाणीसोबत नातं असतं. त्याच्यानंतर काही वर्षांनी आपण जेव्हा युवावस्थेत जातो तेव्हा युथसाठी याचे युवावाणीसारखे कार्यक्रम असतात. अगदी बालविहारपासून, छोट्या मुलांपासून तर सिनियर सिटीझन्सपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांच्या पर्यंत सगळ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम होतात, कामगारांसाठी कार्यक्रम होतात, स्पोर्ट्सचे कार्यक्रम होतात, मनोरंजन गीत होतात, शास्त्रीय संगीत होतं. शास्त्रीय संगीताचे वेगवेगळे प्रकार आपल्या इथून जेवढे प्रसारित होतात तिथे कुठेच दुसरीकडे होत नाही. ते एक खूप मोठं भांडार आकाशवाणीजवळ आहे, खूप मोठा साठा आहे तो अनमोल आपल्याजवळ. त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या खेळांचं किंवा अनेक महत्वांच्या कार्यक्रमांचं समालोचन ऐकतो. त्याच्यानंतर आपण फिल्मी गाणे ऐकतो, नॉन फिल्मी, भावगीत, सुगम गीत, त्यातून आपलं मनोरंजन होतं. याशिवाय आकाशवाणीजवळ कार्यक्रमांचे अनेक प्रकार आहेत, नाटक आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे आपण रूपक ज्याला फीचर म्हणतो, डॉक्युमेंटरीज आहेत, किंवा एखादा प्रोग्राम कुठे झाला त्याचं कव्हरेज करून रेडिओ रिपोर्ट आहे, किंवा श्रुतिका असतात, छोट्या छोट्या, मोठे नाटक असतात, छोट्या श्रुतिका असतात.
1: मॅडम, मन की बात किंवा इतर कार्यक्रमांनी रेडिओला पुन्हा जनमानसात कसं लोकप्रिय केलं?
0: आज जवळजवळ 90 वर्षापासून आकाशवाणी घराघरात पोहोचलेलीच आहे. आज 4-5 पिढ्यांपासून सगळे रेडिओचे कार्यक्रम ऐकत ऐकतच प्रत्येकाचं आयुष्य गेलेलं आहे, जात आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आकाशवाणीवर मन की बात जो कार्यक्रम सुरू केला, त्यामुळे त्याला आकाशवाणीच्या प्रसारणाला आपण म्हणतो एक अजून एक त्यात शिक्का मोर्तब झाल्यासारखं, त्याला एक अजून मुकुट त्याच्यावर आपण म्हणतो, आयसिंग ऑन द केक ज्याला म्हणतात, की आपल्या देशाचे पंतप्रधान आकाशवाणी सारखं माध्यम निवडून भारत देशातल्या नागरिकांसोबत संवाद साधतात, वेगवेगळ्या विषयांवर बोलतात. आणि हा कार्यक्रम अवयाहतपणे सुरू आहे, नॉनस्टॉप सुरू आहे हा कार्यक्रम. हा एक असा वेगळा प्रयोग आहे आणि त्यातून प्रत्येक श्रोत्याला माहिती की आपले पंतप्रधान दर महिन्याला आपल्यासोबत बोलतात, संवाद साधतात, आणि त्यात ते देशात कुठे काय जे उल्लेखनीय घटना घडलेल्या असतात त्याचा पण ते उल्लेख करतात. आपला एवढा मोठा देश आहे, तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, त्याच्यामुळे सगळ्यांना ती माहिती ऑफिशियली पंतप्रधानाच्या द्वारे मिळते. किंवा ते आजकाल पंतप्रधान आपले परीक्षा पे चर्चा सारखे पण कार्यक्रम त्यांनी आकाशवाणीवर केलाय, फक्त मन की बात नाही, परीक्षा पे चर्चा सारखे कार्यक्रम, तर त्यातून पण विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे.

0: तर जेव्हा एखादी मोठी व्यक्ती आपलं माध्यम निवडून त्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचायसाठी वेगवेगळ्या माध्यमांपैकी आपली निवडलं जातं, तेव्हा नकळत त्या माध्यमाला एक अजून दर्जा प्राप्त होतो, ते अजून ॲड ऑन होतं त्याच्यात. नॅचरली त्याच्यामुळे आकाशवाणीचा मान सन्मान अजून वाढतो.
1: मॅडम, तरुण पिढीला रेडिओकडे आकर्षित करण्यासाठी कोणती नवीन पावलं उचलण्याची गरज आहे?
0: आजकालची जी तरुण पिढी आहे ती तंत्रज्ञानाकडे खूप झुकलेली आहे.
1: हो,
0: त्यांच्या आयुष्यात सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत तंत्रज्ञानाचाच वापर असतो प्रत्येक गोष्टीत. कधी काही AIशी रिलेटेड किंवा प्रत्येक गोष्ट मोबाईलद्वारे किंवा ऑटोमॅटिक हे चालू ते चालू, अगदी सगळ्या गोष्टी, घरातल्या विजेच्या बटणांपासून अगदी कार ड्रायव्हिंगपर्यंत सगळं तंत्रज्ञानच त्यांच्या आयुष्यात आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या आवडीनिवडी पण बदललेल्या आहेत. ह्या प्रत्येक पिढीच्या बदलतच असतात.
1: हो,
0: तर 20-20 वर्षांनी 15 वर्षांनी प्रत्येक पिढीच्या येतात. तर आजकालच्या तरुण पिढीसाठी, आणि त्यांचं आयुष्य खूप फास्ट आहे, गतिमान आयुष्य आहे, त्यांच्याजवळ वेळ कमी आहे, त्याच्यामुळे नवीन नवीन कार्यक्रम अधिक मनोरंजक पद्धतीने, अधिक सोप्या सुलभ भाषेत, आणि त्याला आपण म्हणतो ना असं चटपटीतपणे क्रिस्पी वेनी त्यांच्यापर्यंत ते
1: पोहोचणं
0: पोचवणं.
1: पाहिजे.
0: कारण आजकाल तुम्ही जर म्हणाल की मी खूप 20 मिनिटं एखादी गोष्ट एक्सप्लेन करून सांगते किंवा, तर अर्धा तास, तर आजकाल तेवढा वेळ नाही आहे आणि लोकांमध्ये पेशन्स कमी आहे आजकालच्या तरुण पिढीत. ते एवढं त्याला आपण म्हणून असं सातत्याने कंटिन्युअस ते ऐकू शकत नाही आणि फास्ट लाईफ असतं त्यांचं, पेस फास्ट आहे. त्याच्यामुळे त्यांना सोप्या भाषेत त्याची मांडणी थोडी आधुनिक पद्धतीने करून, आकाशवाणीचे कार्यक्रम आपण जेव्हा सादर करतो त्याच्यात संगीत हे खूप महत्वाचा एक पैलू असतो. कधी कधी तुम्ही एखादी गोष्ट सांगत असता पण त्याच्यासोबत त्याला त्या विषयाला साजेसं जर तुम्ही गाणं लावलं तर तुम्ही जे बोलतात त्या विषयाला एकदम उठाव येतो, त्याचं महत्व येतं आणि त्याद्वारे ते श्रोत्यांच्या मनाला भिडतो, तुमचा मुद्दा पण पोचतो आणि गीत संगीत पण होतं. तर याचा मॅक्झिमम वापर करून पण आकाशवाणीवरून नेहमी महत्वाच्या टिप्स असतात. पण हवामान झालं किंवा काही कुठे नॅचरल डिझास्टर होतं, कधी कुठे भूकंप होतो, कुठे पूर येतो, तर मुंबईसारख्या शहरात किंवा जे मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये कधी लोक अडकून पडतात पावसाळ्यात तिकडे तिकडे, कारण अशाही मागे घटना झालेल्या आहे कुठे पुरात येतात, त्यावेळेस महत्वाची माहिती, त्यावेळेस तुमचा TV चालत नाही किंवा हे चालत नाही, तुमच्याजवळ एक छोटा ट्रान्झिस्टर झाला, किंवा जसं आता करोना काळामध्ये आकाशवाणीद्वारे खूप लोकांना आपण डॉक्टरांद्वारे त्याद्वारे तंत्रज्ञान वापरून हे आणि सगळं जी आपण महत्वाची फक्त माहिती मनोरंजन नाही, त्याच्या व्यतिरिक्त कठीण काळात लोकसेवा, आकाशवाणीला म्हणतातच पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग, बहुजन हिताय बहुजन सुखाय, आपण लोकसेवा प्रसारक आहोत, तर लोकांची वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे ही एक मोठी सेवा आहे, ती लोकांपर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे. आणि जसं ज्या पिढीला जे आवडतं त्या पद्धतीने त्याला अजून छान बनवून, त्याला अजून सजवून, त्या पद्धतीने तरुण श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं तर तरुण श्रोते नक्कीच ते ऐकतात. आणि यात मी असं सांगेल की जसं आपल्याकडे युवाणी कार्यक्रम असतो तरुणांसाठी, त्यातून आपण त्यांना महत्वाच्या टिप्स देतो, त्यासोबतच तरुणांना उपयुक्त शैक्षणिक माहिती आणि रोजगाराविषयी पण आपण माहिती देत असतो. फक्त नुसतं मनोरंजन किंवा गाणे नाही, त्या पिढीला काय उपयुक्त आहे, तर ते बाकी पण प्रसारणात त्यानुसार आपल्याला आजच्या जो श्रोत्याचं वय बघून हे बघून आपल्याला तसे कार्यक्रम आधुनिकीकरण करून मूळ आपल्या आकाशवाणीचा जी संस्कृती आहे, जो आपल्या आकाशवाणीचा बेस आहे, एक जो दर्जा आहे, त्याला धक्का न लावता त्याला थोडं मॉडिफाय करून आपल्याला तो कार्यक्रम तरुण श्रोत्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं.
1: मॅडम, स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या जडणघडणीत आकाशवाणीनं कोणती मोठी भूमिका बजावली?
0: आता जसं आपण चर्चा केली, आकाशवाणी ही लोकसेवा प्रसारक आहे. आज आकाशवाणीचे 400 पेक्षा जास्त केंद्र आहेत. वेगवेगळ्या भाषा, बोली भाषा, मराठी म्हणू तर आपण पुण्याकडची मराठी वेगळी, कोकणी वेगळी, मराठवाड्यातली वेगळी, विदर्भातली वेगळी, एकाच राज्यात तुम्हाला वेगवेगळ्या बोली भाषा आणि भाषांमध्ये फरक दिसतो. तसं तसं तिथल्या लोकल लोकल, आता जसं आकाशवाणीचे जे केंद्र असतात प्रादेशिक म्हणजे रिजनल केंद्र असतात, कॅपिटल स्टेशन्स म्हणजे त्या त्या राज्यांच्या राजधानीचे केंद्र असतात, लोकल FM म्हणजे त्या गावातल्या त्या रिजन मधले लोकांना संधी मिळावी तिथल्या बोली भाषांचा वापर व्हावा, ते पण स्टेशन्स असतात. हे सगळ्या चा आपण वापर करून तसे तसे कार्यक्रम करून त्याद्वारे आपण लोकांपर्यंत माहिती मनोरंजन, लोकांच्या दैनंदिन आयुष्यात ज्या महत्वाच्या गोष्टी असतात त्यांच्या आयुष्याशी रिलेटेड, आणि प्रत्येक क्षेत्र, जसं आपले कृषी कार्यक्रम असतात त्याच्यातून आपण शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती पोहोचवली जाते,

0: त्यात शेतकऱ्यांना म्हणजे अगदी प्रत्येक सीझन प्रमाणे तुम्ही कुठले खत वापरा, बियाणे वापरा, तज्ज्ञांचे त्याच्यात आपण भाषण किंवा मतं नोंदवली जातात, त्यातून लोकांना फायदा होतो. त्या त्या वर्गाच्या श्रोत्यांना आपण जी महत्वाची माहिती देतो ही एक खूप मोठी सेवा आकाशवाणी करते आहे. ही एक मोठी जबाबदारी अत्यंत जबाबदारपणे, अत्यंत दर्जेदारपणे आकाशवाणी आज 90 वर्षापासून पेलते आहे आणि पेलत राहणार.
1: म्हणजे जनमानसात जडणघडणीमध्ये आकाशवाणीचा खूप मोठा वाटा आहे.
0: हो, नक्कीच नक्कीच.
1: प्रियदर्शनी राऊत मॅडम, आपल्या या आकाशवाणीच्या प्रदीर्घ सेवेच्या अनुभवातून जाता,
0: जसं आकाशवाणीचे जे केंद्र असतात, प्रादेशिक म्हणजे रिजनल केंद्र असतात, कॅपिटल स्टेशन म्हणजे त्या त्या राज्यांच्या राजधानीचे केंद्र असतात, लोकल FM म्हणजे त्या गावातल्या त्या रिजन मधले लोकांना संधी मिळावी, तिथल्या बोलीभाषांचा वापर व्हावा, ते पण स्टेशन असतात. हे सगळ्यांचा आपण वापर करून, तसे तसे कार्यक्रम करून, त्याद्वारे आपण लोकांपर्यंत माहिती, मनोरंजन, लोकांच्या दैनंदिन आयुष्यात ज्या महत्वाच्या गोष्टी असतात त्यांच्या आयुष्याशी रिलेटेड, आणि प्रत्येक क्षेत्र, जसं आपले कृषी कार्यक्रम असतात, त्याच्यातून आपण शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती पोहोचवली जाते. त्यात शेतकऱ्यांना म्हणजे अगदी प्रत्येक सीझन प्रमाणे तुम्ही कुठले खत वापरा, बियाणे वापरा, तज्ज्ञांचे त्याच्यात आपण भाषण किंवा मतं नोंदवली जातात, त्यातून लोकांना फायदा होतो. त्या त्या वर्गाच्या श्रोत्यांना आपण जी महत्वाची माहिती देतो ही एक खूप मोठी सेवा आकाशवाणी करते आहे. ही एक मोठी जबाबदारी अत्यंत जबाबदारपणे, अत्यंत दर्जेदारपणे आकाशवाणी आज 90 वर्षापासून पेलते आहे आणि पेलत राहणार.
1: म्हणजे जनमानसात जडणघडणीमध्ये आकाशवाणीचा खूप मोठा वाटा
0: आहे. हो, नक्कीच नक्कीच.
1: प्रियदर्शनी राऊत मॅडम, आपल्या या आकाशवाणीच्या प्रदीर्घ सेवेच्या अनुभवातून जाता